0: चुनलब पीटीए यांच्या पाव
1: रिसीविंग
0: आय गॉट अ फोन इन माय पोझेशन प्लीज स्टँड बाय फॉर माय फादर डिटेल ओव्हर
1: that thing you answered, I'll just tell them to sit, head down there.